0: ನಾಗರಿಕತಾಯಿತ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಸಂಬಂಧಿ ಸೂಚನೆ. ಅದಳಿತದ ಗ್ರಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಾತ್ರ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕಾರ್ಯವಿಭಾಗ ಪ್ರಭಾವಿ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗೂ ಸಹಜೀಕರಣಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯತ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಉಕ್ತ ಕಕ್ಷಬಾಟ ನಿಶುಲ್ಕ ಸೇವಾಹರು ಪ್ರಾಪ್ತಗೊಳಿಸ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯತ ಕಕ್ಷದ ಸಂಪರ್ಕ ನಾಟ್ನ ಅನುಭವಿಸಿದ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಲೋಭನ ನೀಡಿ ಆಫೀಸ್ ಶಿವಲೀನ ಹಾರ್ದಿಕ್ ಅಪೀಲ್ ಕೋರ್ಸಾ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಕುರಿ ಹರಾಸಿನ ಹರಾಸಿನಿ ಅಧಿಕಾರ ಕರೆಯಲಿ ಪ್ರಮುಖರ ಸೂಚಿ ಸಂಪರ್ಕ ನಾಟ್ನ ಸಕ್ರಿಯ. ಕೋಸಿ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲಾ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ಬಿರಾಜಮಾನ.
1: बाबा मैं आज सुझाने मन छेन आज जानी
2: नहीं
1: हाई नीचे जानी मन लगेन
2: ये
1: मैं साइंस को कंटे कर सकिन सर
2: लेकर मिम्मी संगे जा नमस्ते मैडम म रीना दुबे.
3: नमस्ते कति राम्रो पाल्नु भयो
2: आज रीनाले जान्न भन्यो साइन्स को कन्ठ गर्न सकिन रे सरले पिट्नुहुन्छ भन्दै
3: ओहो हो र हजुर आएर राम्रो गर्नुभयो. विद्यार्थीलाई कुट्न तर्साउन कहीँ पाइन्छ र विद्यार्थीलाई शारीरिक तथा मानसिक सजाय गरी एक वर्षसम्म कैद र 50,000 जरिमाना हुन्छ. म साइन्सको सरलाई सम्झाउँछु रीना तिमी क्लासमा जाऊ त सरले केही गर्नुहुन्न.
1: हस् म्याडम.
4: नेपाल सरकार विज्ञापन बोर्ड.
5: पत्रिका बल्ल बल्ल आफ्ना हातमा पारेको अरबौको छक्का फुत्किए.
6: दौडिदिउँ त आइस त
5: भाइ. हामीले पाएको त्यो बाटोको छक्का अर्को पार्टीले आफ्नोमा पारे.
6: थियो अर्काको भाग खोज्ने यसलाई सही ठाउँमा पुर्याउन के गर्नुपर्छ मलाई राम्रोसँग थाहा छ.
7: बुवा तपाईँहरू किन यस्तो कुरा गर्दै हुनुहुन्छ? छिक्का जसको नाममा परे पनि बाटो राम्रो र छिटो बने भएन र विकासका कार्यमा किन त्यो पार्टी यो पार्टी भनिराख्नुहुन्छ? तपाईँ समाजका जान्ने बुझ्ने भनौदारको एकलौटी अनि अहंताका कारण हाम्रो गाउँमा विकास नभएको बुझ्नुभयो. विकासका कार्यमा राजनीति नगरौं. समृद्ध समाज निर्माणको लागि सबै एकजुट छौं. अधिकारको दुरूपयोग नगरौं. जनहितको लागि सुन्ने एफएमले तयार पारेको सामाजिक सन्देश.

संगे मायला आज मन उड़े रमाचा इन मालाई ये तलाचा है उनके नजीक जाऊं उन संगे मायला उनके नजीक जाऊं उन संगे मायला

बादल जो आहट ये फूल भंड सुंदर छे जो खोला यो झरना ये पंछी भंड चंचल छे यो बादल यो पहाड़ ये फूल भंड सुंदर छे जो खोला यो झरना ये पंछी भंड चंचल छे।